नमस्तं प्रपुगे नमस्तं सोजोगे नमस्तं अरंगे नमस्तं अपंगे नमस्तं अगम्मे नमस्तस्तरम्मे नमस्तं जलाश्रे नमस्तं निराश्रे नमस्तं अजाते नमस्तं अपाते नमस्तं अमजबे नमस्तस्त अजबे अदेशं अदेशे नमस्तं अपेशे नमस्तं निर्तामे नमस्तं निर्भामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे

सोबन में नमो सर्व गौने, नमो सर्व पौने, नमो सर्व रंगे, नमो सर्व पंगे, नमो काल काले, नमस्तस्त दयाले, नमस्तस्त दयाले, नमस्तंग अवर्णे, नमस्तंग अवर्णे, नमस्तंग जरारंग, नमस्तंग कृतारंग, नमो सर्वतंदे, नमोस्तबंदे, नमस्तंग निरसाके।